ये कोला बनो चारी रे जोटा धारी तो रूप देखिले पसण तरले तो रूप देखिले पसण तरले मो देह जाऊची जळी जळी जळी जोटा।

हे अल्लाह, हे खुदा, बेटी अमीना तू को सरग रहा चुरे माँ, वो तो बकू को दे जा बेटी, वो तो